0: Lingyin, kungam-san.
1: Kungam-san, la.
0: No, kungyu jin sen lakhan shuwi na?
1: Da, pse chung da yinki lama jia yu rin.
0: No, la, lingsen, pse chung da lama jia yu rin la.
1: Nga, tishu sa jia ni yin la.
0: No, la, lingsen. Kira li jena chung da jia yin na, dembi kienza la gaya da nambi. Nga, zi lungu shib di soya pinyay na?
1: Nga, yang jia su la, da, si xia ba titik nangka sin da, tarang bam nuk kawa nuk jia su la.
0: Basa la ri la?
1: Ke yang jia su la, da, ke ba san la, ni lenge. Ni kusu se tan chawa lamdo ta si wa thun tu wa thiringa ne gun da yong ta si mun di si ayin la len je ni
0: no no ta che na
1: ti ni da pham de si che cha da gi le ta ne yu be su la pe ba nam mi len je che a da ti ti nam mi len je che chu chu bo bo chung da la che a da wa mo che a da chen zum che ni lo ga na yu bi ji bi तो वान जे लेते सनम जासि लेते सनम तवा लेते तवा लेते तवा थिरिंग लेते पासम थिरिंग लेते पासम तोब लाते छुते वेसे लाते लबसा लाते तिनी निंजे न यपी कुंबो तोते लाते किले सिदा लले पोया यिन ला
0: नो नो
1: गला तिनी सुंगसे तिबुन अन थिते तोल
0: नो सुंगसे खरीना
1: तिन बत्यान जे लतांगे चितु
0: चितु लिसे नो नो तुम चीसना रो नाना
1: Nasa, nyam da se ro na.
0: Nisi, lo,